दासंग इशाराय आमचुक दोरचे तां ठुपागुने सालकाने लुरिक सानाजाच कासाता खोंराय सालकाने ई लुबांग सानाजाच